0: ॐ शलकुर्जी महादेव की जय। देवादिदेव देवेश्वर महादेव की जय। श्रीदीप नारायण भगवान की जय। हिंदू धर्म सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंद पूज्य सद्गुरुदेव भगवान की जय। विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वर आनंद पूज्य योगराज की जय। सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सैल्यूटेशंस टू श्रील पूज्य सिद्धपीठ परंपरा। माय डाउनलोड प्रणाम्स टू आवर बिलव्ड गुरुदेव हिज होलीनेस विश्वगुरु महामंडलेश्वर महेश्वरानंद पुरीजी सद्गुरुदेव।
1: Pozdrav naší parampara a mé pokorné pozdravy i sadguru, našemu gurudžímu, Vishvagurudžímu.
0: Namaskar and sat sri akal to Amarjitjim.
1: Namaskar našemu drahému hostovi.
0: And Hariom and good evening to all of you present here and who are watching to Swamiji TV.
1: Hariom a dobrý večer vám všem, kdo jste tady nebo kdo nás sledujete přes Swamiji TV.
0: We are pleased to have you today amongst us and Amarjitji is Swamiji's very old good friend and devotee also, and we are pleased that you are here amongst us today.
1: A máme radost, že tady máme našeho čestného hosta, který je Swamijiho přítelem a oddaným po mnoho let.
0: In the morning we were discussing a little bit about surrendering and letting go.
1: Ráno jsme trošku mluvili o tom, co znamená něco odevzdat, něco nechat jít.
0: And now we will a little bit talk about Viveka.
1: A dnes promluvíme trošku o Vivéce.
0: As